0: ಖುಷಿ. ಐ'ಮ್ ಸಾರಿ.
1: ಕೋಯಿ ಮಿಲ್ ಗಯಾ, ಕೋಯಿ ಮಿಲ್ ಗಯಾ.
2: ಔರ್ ಆಪ್ಕೋ ಮಿಲ್ ಗಯಾ ಹೈ ಆಪ್ಕೆ ಶಹರ್ ಕಾ ದೇಸಿ ರೇಡಿಯೋ ಎಫ್ ಎಂ ಮುರಾದಾಬಾದ್ 89.6. ಯೇ ಹೈ ಆಪ್ಕೆ ಶಹರ್ ಕಾ ಫಸ್ಟ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ರೇಡಿಯೋ ಸ್ಟೇಷನ್ ಜೋ ಬಜಾತಾ ಹೈ ಆಪ್ಕೆ ಫೇವರೇಟ್ ಗಾನೆ, ಬಾತೇ ಹೋತಿ ಹೈ ದಿಲ್ ಸೇ ದಿಲ್ ತಕ್, ಯಾದೋ ಕಾ ಸಿತಾರಾ, ಗೀತೋ ಕಾ ಸಹಾರಾ. ಮುರಾದಾಬಾದ್ ಕೋ ಮಿಲ್ ಗಯಾ ಹೈ ಆಪ್ಕಾ ಅಪ್ನಾ ರೇಡಿಯೋ ಪ್ಯಾರಾ. ಸುನ್ತೆ ರಹಿಯೇ ಎಫ್ ಎಂ ಮುರಾದಾಬಾದ್ 89.6 ರೇಡಿಯೋ, ಬಜಾತೇ ರಹಿಯೇ, ಗುನ್ಗುನಾತೇ ರಹಿಯೇ.
3: Hey, you're tuned into FM Muradabad, 89.6 FM.
4: क्या आप एक ही जगह पर दुनिया की सैर और जबरदस्त रोमांच का मजा लेना चाहते हैं? तो चले आइए सात अजूबे पार्क. यहाँ शानदार अजूबों के दीदार के साथ आपको मिलेगा तीरंदाजी और मैकेनिकल बुल राइड जैसी एक्टिविटीज का फुल ऑन थ्रिल. तो पूरे परिवार के साथ आ जाइए सात अजूबे पार्क, न्यू मुरादाबाद.
5: सीने में दर्द, सांस फूलना या तेज धड़कन को बिल्कुल नजरअंदाज ना करें. श्री साई हॉस्पिटल में डॉक्टर अखिल कौशिक डीएम कार्डियोलॉजी द्वारा
6: एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, पेसमेकर एवं अत्याधुनिक कार्डियक कैथ लैब की सुविधा उपलब्ध है. वो भी किफायती रेट्स पर. स्वस्थ दिल, सुरक्षित जीवन. आज ही अपॉइंटमेंट ले. श्री साई हॉस्पिटल, दिल्ली रोड, मुरादाबाद. कॉल करें 7060002430.
7: आप सुन रहे हैं बिंदास मॉर्निंग.